वै सदा सहत सलाह तेरी नाम मान बसावै नाम जिनकै मन वसिया वाजे शब्द कनेरे कह नानक सचे साहिब क्या नाहीं कर तेरे साचा नाम मेरा आधार साच नाम आधार मेरा जिन भुखा सब गवाईया कार शांत सुख मन आए वसिया जिन इच्छा सब पुजाईया